ओ काका हे दे आ तू तीरो पूरी खाओ काका गियर गिया मुटल काका गियर गिया मुटल दाल छोला डबल तू खाई वट दल दल दाल छोला डबल।